स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा ओम गणपतये स्वाहा जल छोड़ दो।